हे पोरगी, माझं नाव बाबूराव सांगळेकर, एकदा नाही का कितना गर्दी आहे, धक्का नाही लगेगा तो और क्या।